नाशिकच्या पंचवटीमध्ये रामकुंडावर, त्या रामकुंडावरचं जे वर्णन या मंडळींनी आपल्या गाण्यातून गुंफलेलं आहे ते सीताबाई आणि राम आंघोळीला रामकुंडावर येतात आणि त्या प्रसंगीचं जे चित्रण, जे कथन या गाण्यातून, या सैवाईच्या गाण्यातून, या दात्यावरच्या गाण्यातून या मंडळींनी या ठिकाणी गुंफलेलं आहे, तर ते आता ऐकूया. रामकुंडावरी सईबाई ग बाई, रामकुंडावरी निळी पालखी कोणाची, आंघोळीला आले सीतारामाची जाणली, रामकुंडावरी ढवळ्या धोतराचा पिळा. ऐकूया तर, गात आहेत लतीफ पटेल, केरुजी भोर आणि उत्तम जाधव, त्यांना जात्याची साथ देत आहेत कांता नागराळे. ऐकूया तर जात्यावरच गाणं.

मंडळी, केळीच्या बागेतल्या केळीच्या फुलाचं की ज्याला आपण केळीचं कमळ म्हणतो ते जेव्हा उमलत जातं तेव्हा त्यातील ज्या पाकळ्या सूर्याच्या किरणाच्या आकाराने दिसतात त्यावरचा रंग, त्याचे जो गोलाकार आकार, तो केळीच्या कमळाच्या सर्व बाजूनी ते सूर्य जसं किरण फाकतो त्या पद्धतीनं ते केळीच्या कमळातलं ते चित्रण या ठिकाणी या मंडळींनी कशा पद्धतीने गुंपलंय, त्या केळीच्या फुलाला त्या उमलणाऱ्या जे कोवळे कोंब आहेत त्याला सूर्याची उपमा या ठिकाणी या मंडळींनी आपल्या गाण्यातून दिलेली आहे. तर ऐकूया आपण, निघाले सूर्य देऊ केळीच्या कमळात, बापानं दिलेली एक सुपारी बांधरात. ऐकूया, गात आहेत लतीफ पटेल आणि त्यांना साथ केरुजी भोर आणि उत्तम जाधव.

0: मंडळी अशा पद्धतीनं त्या गाण्यांना ही मंडळी शिंगार घालून मध्येच एक विरंगळा म्हणून ही मंडळी आपसात एकमेकींचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी एकमेकींना नाव सांगण्याचा आग्रह धरतात. ए तू घे ना ग, नाव घे ना ग. तर ती दुसरीला म्हणते, नको ग, मला लाज वाटते. अगं त्यात काय, नवऱ्याचं नाव घ्यायला काय लाज यायचं त्यात. अगं घे ना नाव. ते म्हणते, नाही बाई मला लाज वाटते, मी नाही घेणार नाव. असं एकमेकींचं लाजणं मुरडणं त्यात एक धिटाईनं पुढे येते आणि म्हणते, अगं त्यात काय लाजायचं, मी घेते ना नाव. आणि ते नाव घेते कसं ते प्रत्यक्षातच ऐकूया.
1: कण कण खुदळी मन मन माती सारवले भीती चितरले कामात्याबाईच्या पुटी जलामले राम राम गेले बाजारात त्यांनी आणल्या कडाया मिजा बाळ्या बळून चढून शिक्क्याला ठेवलं सिक्क तुटलं मडक फुटलं मडक्याचा उदळ गेला परसदारी परसदारीचा पावका नाव घेते ऐका ऐका बर का नाव घेते कैम कैम गजरम वाजेची बहीण नाव घेते साती पडद्याच्या आत उत्तमची दाढी नाव घेते पावनी किरू पाटल्याची मेवणी नाव घेते तानी आणि शिवाजी बर्व्याची राणी.

0: श्रोते हो, आताच आपण लोककला रूपरंगाच्या 18 व्या भागात जातेवरची गाणी अर्थात सईबाईची गाणी ऐकलीत. सादर करते शाहीर हिरामण जाधव. यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, साथीदार जात कांता नगराळे, गायक लतीफ पटेल, उत्तम जाधव, केरू भोर, संगीत साथ होती हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे गजीराम वाजे, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी उत्तम जाधव आणि बजरंग दळवी, टाळ अविनाश निर्भवणे, झांज प्रकाश भोसले, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना होती शाहीर हिरमण जाधव यांची. शीर्षकगीत गायन केलं होतं सुमंत गायकवाड यांनी. संकल्पना उत्तम कोळगावकर यांची. निर्मिती सहाय्य जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण लोकरंग हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात रमेश उबाळे यांचं भावगीत. संगीत आहे मधुकर झिराडकर यांचं.

आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आणि श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल. संगीत आहे राजू सिंग यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं प्रभू हंपी यांच्या स्वरात हरिओम शरण यांचं हिंदी भक्तिगीत, संगीत होतं एम एन स्वरूप यांचं. आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागुन रात्रन, रात्री मागुन दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानस

सदंग ऋतु खेळाला जडतो रंग वसंत येतो असा बहरतो वसंत येतो असा बहरतो चराचराला कवेत घेतो शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर जलधारा येती धरणीवर वर्षा मगती येते नाचत हिरव्या रानी श्रावण खेळत शरदाचे चांदणे लेऊनी धुक्या सोबती गोड शिरशिरी हेमंती या मार्ग दावितो रविरथ संक्रमणाला निघतो जुने सोडणे नवे रुजविणे शिशिरातील सृजनाचे देणे असे निरंतर चक्र ऋतूंचे युगायुगांचे नाविन्याचे। श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ, काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू। निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले। आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय। काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे। या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं।

0: सागळे।
1: ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा। पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली। तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे। रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत। कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच। कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे। दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय। ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता। मत्स्यपुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे। मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पतीसोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत। त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात। मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली। एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे। आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा। अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली। साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले। कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं। शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू। ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे। रंगगंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस। चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये। ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही। पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत।

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे

द्वार वनश्री निरंतर वोळगे फळ भार लावण्येसी सारी सृष्टी कुणास्त कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते. पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता. चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात. कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का. तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी सुखद सांज अन दिवस रमणीय ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय.

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाड वेली हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्यनूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा ह, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणी. कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी. होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे. कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षेची

0: सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी। पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय। धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो। कसा तो बघा हा। श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण। खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून। भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो। पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद। भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात। मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो। पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो। खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं। वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब। भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात। अगदी सुताराने तासलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं, नेचे तर बहारदार असतात। ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो। त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार। वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला। कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे। कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरते भिजले, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरते भिजले, धुंदधारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंदधारांच्या छतात बाई अखेरी लपले। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला।
1: किती भिजविसी मला।
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं। काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही। अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा।

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जात बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले, गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे, हिरवे हिरवे मळे तसे, हिरवी झाडे हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबागडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

0: हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो पौषाची चाहूल ठेवतो शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल चांद शीतल त्याहून रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही दुःखना आनंदही अंतना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही नाव आहे चाललेली कालही अन आजही या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग
1: भगवंत भेटना दे

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका। हा वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मी ही येतो, वसंत सांगे मी ही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती। निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव। निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं। सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण

0: फरक जाणूया काय होतंय. आता मी पण बऱ्याच वेळेशी इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतो की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतो आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊलं उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती त्यांच्या, काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं किंवा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब ते नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करू लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जी काही डॉक्टर तज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत

0: पोहोचायचं काम करतात. हे सर्वप्रथम किसान वाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसान वाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसान वाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काही बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जी घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का? त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काही लागतंय. मग हे सगळं करायला आज चारपट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तीनपट चारपट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का? म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय? भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगले पैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमेमध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत ही थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनताय ते असं गोष्ट देत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीडमध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता, त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय स्थिर झाला आमचा सुरू, त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गीर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असन, धूप

0: आसन, पंथी असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छातीठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा जीडीपी वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला जी आहे मानांकन मिळलं आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांनाही आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डेगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 ला शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळे माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदी सारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटी मध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजार भाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 1 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर

त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज

0: समिती सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. 9 व्हेकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी

0: स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी घाट बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: बहुत मिल रहे हैं जिनमें कम मात्रा में स्टार्च होता है और भरपूर मात्रा में एंटीऑक्सीडेंट विटामिन और मिनरल्स होते हैं. और एक साथी लिख रहे हैं कि आलू की भाजी बैंगन का भरता, बोले जी बोलो तो क्या खाओगे, ये एक इस गाने के बारे में इन्होंने लिखा है. और एक साथी लिख रहे हैं कि सबसे सस्ता आलू है, जो सभी सब्जियों के भाव ज्यादा हो जाते हैं तो केवल आलू धनिया डालकर रसदार सब्जी चावल और रोटी के साथ खाने का जो मजा है वो बड़ा आता है. और एक साथी लिख रहे हैं कि आज आलू की बातें सुनकर हमारी बेटी ने भी फरमाइश कर दी कि अभी तो खाना बन गया है तो डिनर में आज मस्त आलू की रसेदार सब्जी जिसमें डाली हो थोड़ी सी केरी और उसके साथ हो जाए थोड़े से जीरा राइस, ऐसा इन्होंने लिखा. एक साथी लिख रहे हैं कि आलू की बात हो रही तो मुझे चूल्हे की आँच में सेक कर आलू बहुत पसंद आते हैं. जब कभी लंबी यात्रा पर जाता हूं तो मम्मी हमेशा ही आलू के पराठे और आलू की चटनी ही रखती है जो सूखी रहती है और आसानी से हम ले जा सकते हैं. बहुत धन्यवाद आपका. चलिए अब हम आलू की बातें तो हम कर रहे हैं, उससे चटपटे व्यंजन भी, लेकिन हो सकता है कि हमारे कई साथी हो जिन्हें कुछ मीठी चीजें भी पसंद हो, जैसे बर्फी वगैरह इस तरह की चीजें भी तो उन्हें पसंद आती है. या फिर आलू से भी हम आलू की बर्फी भी बना सकते हैं. कई साथियों ने हमारे लिखा है कि आलू का हलवा बनाया जाता है, आलू की बर्फी भी बनती है. तो चलिए एक गाना सुन लेते हैं. बर्फी फिल्म का स्वानंद किरकिरे के बोल, प्रीतम का संगीत है, आवाज किसकी है आप बताइए.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात

शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन

एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नात यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 वर्षातच आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती.

अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायल्या आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की

गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत के म्हणाले की जेव्हा त्यांना कळाले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही के यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळम मध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राय घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आखो मे तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील

सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमारे, इंडिया वारे, हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला। केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते। केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला। कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला। केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले। मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले। केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले। 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले। किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले। स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला। उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले। जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली। केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते।

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या एकूण 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेन सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड

0: करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगल गीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 वाजता केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्रमैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थमंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव

वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134 भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलं आहे. तर ते बरोबर होत आहे किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील,

0: वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे चौथं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरचं असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: हा, याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेले 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: तर याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्ठ

0: पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का, या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे. तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने, त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे. आणि यासाठी या टास्कफोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धती कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल. आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे, आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे. आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: सर, आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं.
3: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेत.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 9 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 30 मे 2026. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत.

0: मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून ऐकूयात पशु चिकित्सेसाठी प्रयोगशाळेत रोग निदानाचं महत्व याविषयी डॉक्टर राजीव तर्पेवाड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमातून आपण आपल्या पशुधनाला जे जे आजार होत असतात त्या आजारांचं निदान कशा प्रकारे केलं जातं, त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे आज आपल्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत डॉक्टर राजीव गंगाधर तर्पेवाड, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय. तेव्हा आज आपण डॉक्टर तर्पेवाड सरांकडून माहिती घेणार आहोत की आपलं जे जनावर आहे हे जनावर आजारी पडल्यानंतर या आजाराचं निदान आपण कसं केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि याविषयी आज आपण डॉक्टर तर्पेवाड सरांकडून याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं डॉक्टर राजीव गंगाधर तर्पेवाड सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
2: सर नमस्कार. सर
1: आज आपण जो विषय ठेवलेला

0: आहे आपल्या पशुधनाचं जे रोग निदान करायचं आहे, अर्थात आजचा विषय जो आहे पशुचिकित्सेसाठी प्रयोगशाळेच्या माध्यमातून जे रोग निदानाचं महत्व असं आपण विषय ठेवलेला आहे। तर या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला जे रोग निदान करण्यासाठी ज्या तपासण्या कराव्या लागतात, तर ह्या तपासण्या करण्यासाठी अर्थात आपली जी प्रयोगशाळा आहे ही प्रयोगशाळेमध्ये जे आपण निदान करतो, प्रयोगशाळा निदान म्हणजे काय आणि त्याची जी पशु चिकित्सेसाठीची भूमिका जी आहे ती काय आहे, बरं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा थोडस।
1: प्रयोगशाळा चाचण्याद्वारे होणाऱ्या अचूक रोग निदानाचे महत्व काय आहे? आपल्या दैनंदिन शेती व्यवसायात जनावरांचे आरोग्य टिकून ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण दूध मांस शेतीसाठी उपयोगी लागणारे ज्या काही बाय प्रॉडक्ट आपण त्याला म्हणतो ते आरोग्यदायी जनावरे जपणे हीच खरी संपत्ती आहे पशुपालकांची किंवा शेतकऱ्यांची। पण अनेक वेळा जनावरांची लक्षणे मात्र त्या मागचं नेमकं कारण काय आहे, लक्षणे वेगळे दिसतात, अचूक निदान

0: निदान म्हणजे काय आणि त्याची जी पशु चिकित्सेसाठीची भूमिका जी आहे ती काय आहे बरं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा थोडंसं।
1: प्रयोगशाळा चाचण्याद्वारे होणाऱ्या अचूक रोग निदानाचे महत्व काय आहे? आपल्या दैनंदिन शेती व्यवसायात जनावरांचे आरोग्य टिकून ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण दूध मांस शेतीसाठी उपयोगी लागणारे ज्या काही बाय प्रॉडक्ट आपण त्याला म्हणतो ते आरोग्यदायी जनावरे जपणे हीच खरी संपत्ती आहे पशुपालकांची किंवा शेतकऱ्यांची। पण अनेक वेळा जनावरांची लक्षणे मात्र त्या मागचं नेमकं कारण काय आहे, लक्षणे वेगळे दिसतात, अचूक निदान कधी कधी होत नाही, काय होतं की लक्षणावरून त्याचा उपचार केला जातो, परंतु लक्षणावरून उपचार केल्यानंतर तो जो रोग आहे किंवा जनावराला जो रोगामुळे जे लक्षणे दाखवत आहेत त्या लक्षणाला मारा न करता औषधाचा त्या रोगाचे मूळ निदान काय आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी प्रयोगशाळेचे महत्व आहे। त्याच्यामध्ये अचूक निदान लागणं हे एक मेन कारण आहे। त्याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये आपल्याला कळून जाईल की अचूक निदान नेमकं कोणता रोग आहे आणि कोणत्या रोगासाठी कोणती औषधी वापरली जातात हे पशुचिकित्सक डॉक्टरांना माहिती असते। दुसरे म्हणजे आपल्याला रोगाचं निदान झाल्यानंतर योग्य उपचार करता येईल, योग्य उपचारामध्ये आपण अनावश्यक औषधी टाळता येतं। त्याच्यामध्ये अनावश्यक औषधीचा मारा केल्यानंतर सुद्धा जनावराच्या शरीरामध्ये उपायकारक जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात पोटामध्ये किंवा सूक्ष्मजीव असतात ते आपल्यासाठी उपायकारक असतात, त्याचा सुद्धा नायनाट होऊ शकतो। तिसरा भाग आहे योग्य वेळेमध्ये निदान लागल्यानंतर त्या रोगाचा प्रसार आपल्या एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत जाणार नाही। त्यानंतर प्रजननक्षम जे जनावर आहेत त्यांचं वंधत्व, त्यानंतर एखादी गाय असते किंवा बफेलो वगार असते, वगार असती पण वगार 4 वर्षाची झाली तरी पण सुद्धा माझ्यावर का आली नाही, किंवा गाय 2.5 वर्षाची झाली पण आपल्याला माझ्यावर आलेली नाही, पण योग्य वेळ काय असती गायीची, समजा 1.5 ते 2 वर्षामध्ये कोणतीही कालवड माझ्यावर आली पाहिजे, पहिला मास दिसला पाहिजे, ते आपल्याला प्रयोगशाळेद्वारे काही रक्ताच्या चाचण्या असतात त्या चाचण्यामधून आपल्याला कोणतं मिनरल कमी आहे का, कॅल्शियम कमी आहे का, फॉस्फरस कमी आहे का, त्यामुळे आपल्याला मास वेळेवर येत नाही का, याची सुद्धा आपल्याला निदान लागणे सोपे होते। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हटलंय म्हणजे दुधाच्या उत्पन्नावर परिणाम करणारे काही रोग असतात जसे की मस्टायटिस, आपण त्याला दगडी म्हणतो, या दगडीचे कोणताही पशुचिकित्सक तुम्हाला सांगून जाईल की किती प्रमाणात, म्हणजे हा मस्टायटिस आहे म्हणून सांगतो परंतु किती प्रमाणात आहे, किती सडामध्ये आहे, किती कास अफेक्टेड आहे।
0: खूप छान सर, खरंच सर बोलत असताना एक आवर्जून आपल्याला याचा विचार करावा लागेल, जसं की आपण पशुवैद्यक आहात आणि पशूंना तर बोलता येत नाही, आपण मोठी माणसं आहोत आपल्याला काय त्रास होतो हे आपल्याला सांगताही येतं, परंतु पशु आणि लहान मुलांना देखील काय होतं काय त्रास होतं हे सांगता येत नाही, आणि जनावरांना पशूंना देखील मला काय त्रास होतो हे सांगता येत नाही, परंतु आपण पशुवैद्यक आहात, तुमचं हे खूप मोठं स्किल असतं की जनावरांच्या लक्षणावरूनही काय लक्षणं दाखवतात त्याचा रोग काय होऊ शकतो हेही आपल्याला लक्षात येतं, आणि त्यातून एक पुढची आता आपण जो विषय ठेवलेला आहे त्याची पुढचा टप्पा म्हणजे ही प्रयोगशाळा आहे। तर सर समजा आपल्या जनावरांना काही आजार झालेले आहेत तर कोणकोणत्या आजारांसाठी प्रयोगशाळेमध्ये निदान करणं उपयोगी ठरतं बरं सर?
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल करून टाकणारा आणि आर्थिकदृष्ट्या बिकट करून टाकणारा शेतकऱ्यांना रोग म्हणजे मस्टायटिस असतो। हा इकॉनॉमिकली लॉस शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा रोग आहे हा। या रोगाचं प्रमाण आणि व्यवस्थित इलाज होणं खूप महत्वाचं असतं। हा एक तर मस्टायटिस झाला आणि त्यानंतर जे काही वयस्कर जनावरे आहेत, आता आमच्याकडे जिल्हा पॉलिक्लिनिकला जवळपास दररोजचे 110 ते 120 जनावरांची नोंदणी होते, त्या नोंदणीमध्ये जवळपास 20 ते 25 जनावरे मोठी असतात आणि बाकीचे जे पाळीव प्राणी असतात। दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस महत्वाचा आहे, थायलेरिया महत्वाचा आहे, अनाप्लाझ्मोसिस महत्वाचा आहे, बबेशिया महत्वाचा आहे। या रोगाचे निदान प्रयोगशाळेतून कळतातच परंतु पहिल्या लक्षणावरून सुद्धा कळतात, जसे की आता गाई म्हशीमध्ये जर समजा कॉफी कलर युरिन पास झालं तर शेतकरी सुद्धा सांगतो की बबिशय झालं साहेब म्हणते, याच्यावर उपचार होऊन जाईल, परंतु कॉम्प्लिकेशन कुठं होतं त्याच याच्याबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन सुरू होतं, अनाप्लाझ्मोसिस सुरू होतं। नेमकं आता ह्या तिन्ही रोगामध्ये पॅरासायटिक जे डिसीज आहेत या तिन्ही रोगामध्ये सुरुवातीला हाय ग्रेड टेम्परेचर असतं, ताप असतो, खूप ताप असतो, 104, 106, 107

0: ही ताप नेमकी कशामुळे आहे? एक तर आपल्याला कॉफी कलर युरिन सापडत नाही आहे तिथं, तर मग आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी प्रयोगशाळेचा इथं वापर केला जातो.
1: बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा करू इच्छितो की आपली जी प्रयोगशाळा आहे अर्थात जनावरांचं जे रोग निदान केलं जातं, तर या प्रयोगशाळेमध्ये जनावरांच्या कोणत्या कोणत्या चाचण्या केल्या जातात? बरं,
0: सर्वात मोठा दवाखाना देगलूर नाका इथे आहे आणि आपण तिथे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे मशीन आणलेले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट सप्लाय झालेला आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामध्ये आपण मुख्यत्वे रक्तजल नमुने म्हणजे सिरम सॅम्पलिंग पूर्ण प्रकारे करतो. दुधा जनावरांमध्ये मुख्यत्वे आपण काय करतो, आमच्याकडे पेशंट येतात साहेब परवा दिवशी विली, 15 दिवसाखाली विली, पण दुधावरून आठवण गेली आता. तेव्हा काय होतं, एक तर पशुपालकाचं त्या जनावराकडे लक्ष दुर्लक्ष होईल, दुसरी गोष्ट खाण्यामध्ये थोडासा चेंज केला असेल म्हणजे बदल केला असेल. मग जेव्हा मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी किंवा मिल्क गाईला तयार करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते, फॉस्फरसची गरज असते. दूध तयार करण्यासाठी कॅल्शियम हाडामधलं कॅल्शियम घेतं, त्याला आपण रिअब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी मिनरल इस्टिमेशन करणं खूप गरजेचं आहे. जर समजा कॅल्शियम जर कमी पडलं म्हणून कॅल्शियमच लावलं तर फॉस्फरसचं काय? या गोष्टी लक्षात घेता एक्झॅक्टली कॅल्शियम कमी आहे का फॉस्फरस कमी आहे ते आम्ही सिरमद्वारे सिरम कलेक्शन करतो. सिरम कलेक्शनद्वारे आपल्याकडे डिजिटल बायोकेमिकल अनालायझर आहे, एकदम अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं. त्याच्यामध्ये एकदम 5 मिनिटाच्या आत तुम्हाला कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे. हे रूप आमच्या प्रयोगशाळेमध्ये मी स्वतः दररोजचे 3 ते 4 असे चाचण्या करत असतो, फक्त कॅल्शियम फॉस्फरस पे अकॉर्डिंग टू पेशंट कसे आहेत त्याच्यानुसार. सीबीसीमध्ये टोटल सेल काउंट असते, त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी असतात, पांढऱ्या पेशी, त्यानंतर प्लेटलेट्स असतात, ह्या सर्वांचं आपण चाचणी करून घेतो. त्या चाचणीमध्ये आपल्याला असं कळते एचबी किती आहे किंवा अॅनिमिया कोणता कोणत्या प्रकारचा आहे, मायक्रोसायटिक आहे, मायक्रोसायटिक आहे, त्याच्यामध्ये नेमकं सायनोकोबलामाइन कितपर्यंत कमी आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्या सीबीसीवरनं कळतं.
1: छान,
0: अशा गोष्टी आढळून येतात. त्यानंतर लघवीद्वारे जे काही आजार होतात किंवा मूत्राशयाचे आजार किंवा लघवीद्वारे रक्त येणे त्याचे आजार.
1: खूप छान सर. खरंच सर, प्रयोगशाळेमध्ये जेव्हा निदान केलं जातं ते अचूक निदान होतं आणि इतर अंदाजावर जे निदान केलं जातं त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या प्रकारे प्रयोगशाळेमध्ये निदान होतं आणि अर्थातच त्याचा फायदा जे आहे पशुपालकांनाही होतो आणि पशुवैद्यकांना सुद्धा होतो. बरं सर, पुढचा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आताच म्हटल्याप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये समजा पशूंचं रोग निदान केलं तर या पशुपालकांना त्याचे काय काय फायदे होऊ शकतात? बरं,
0: एक तर औषधाचा खर्च वाचतो. जर समजा अचूक निदान लागलं आणि पहिल्या दिवशी जर उपचार व्यवस्थित झाला तर तुम्हाला 4थ्या 5व्या दिवशी करायची गरजच नाही. त्याच्यामुळे एक फायदा आहे, औषधावरचा खर्च कमी होतो. त्यानंतर गरज नसलेल्या औषधांचा भडीमार जनावराच्या शरीरावर होत नाही. रोगाचा नायनाट केल्यानंतर दुसरे लक्षणं दाखवतच नाही रोग. त्याच्यामुळे अनावश्यक औषधीचा भडीमार त्या जनावराच्या शरीरावर होणार नाही. दुसरं म्हणजे रोगाचा प्रसार वेळीच टळला जाऊ शकतो, म्हणजे या जनावराचं त्या जनावराला होणार नाही. जे अफेक्टेड जनावर आहेत किंवा ज्यांना बाधित जनावर आहेत ते निरोगी जनावरापासून दूर ठेवून ठेवणं हे एकमेव उपचार आहे. FMD मध्ये किंवा PPR मध्ये आम्ही आणि त्यांना सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, कारण ते व्हायरल डिसीज असल्यामुळं रामबाण इलाज नसतो त्याच्यामध्ये, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण अँटीबायोटिक वगैरे चालू करतो, हे पशुचिकित्सक करतात. त्याच्यामुळे दूध वाढीसाठी उपयोग होतो आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊन जाते. म्हणजे एक्झॅक्ट रोगाचं
1: निदान
0: झालेलं असतं आणि मृत्यूचे प्रमाण कमी
1: होतं. खूप छान सर. बरं सर, एक पुढचा एक प्रश्न मला असा तुम्हाला विचारावा असा वाटतो की आपण माणसं आहोत, वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे नमुने घेतले जातात, जसं की रक्त आहे, रक्ताचे वेगवेगळे नमुने हे करून त्याची तपासणी केली जाते. तसं जनावरांमध्ये आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपल्या जनावरांना पाठवत असताना काय काय काळजी घ्यावी लागते आणि जे नमुने घ्यायचे असतात ते आपण कसे कसे घेतो? बरं,
0: नमुने जमा करण्याचं पण काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला सिरम काढायचं आहे, आपण त्याला रक्तजल नमुना म्हणतो, रक्तामधलं पाणी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारची व्हायल लागतं किंवा विदाऊट प्लेन व्हायलमध्ये आपण करतो तेच. आता जर समजा सीबीसी करायचं असेल किंवा रक्तातलं एचबी वगैरे जाणून घ्यायचं असेल तर आपण

0: EDTA मध्ये EDTA व्हायल तयार करतो. जसे ह्युमन मध्ये वापरतात तसेच आम्ही वापरत असतो. त्याच्यामध्ये सिरम काढण्यासाठी आपल्याला त्या सिरमच्या जे व्हॅक्युम व्हॅक्युटेनर आहे त्या व्हॅक्युटेनरमध्ये आपण ब्लड घेत असतो आणि त्याला स्थिर ठेवून व्यवस्थित कलेक्शन करून शीत साखळी मेंटेन करून लॅबपर्यंत येणं महत्वाचं असतं.
1: खूप छान. बरं सर, आपल्या नांदेडमध्ये जे आहे आपण सांगितलं तरी तसं की नांदेडमध्ये जे सर्व पशु सर्व चिकित्सालय आहे या ठिकाणी ही प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये एक अत्याधुनिक असं मशीन आलेलं आहे, तर या प्रयोगशाळेमध्ये सुविधा ज्या आहेत ते कोणत्या कोणत्या दिल्या जातात? बरं,
0: रक्तातल्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यानंतर एक्स रे मधले फ्रॅक्चर असो, पोटातला एक्सरे असो, त्यानंतर सोनोग्राफीमध्ये प्रेग्नन्सी डायग्नोसिस असो, सोनोग्राफी रजिस्टर्ड आहे आपल्याकडे आणि अत्याधुनिक आहे. त्यानंतर आपण ज्या काही ग्राउंड लेवलच्या टेस्ट आहेत ग्राउंडवर करण्यासारख्या, कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्ट आहे, तर त्याच्यामुळं अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टमुळं काय होतं, अचूक रोगनिदान तर होतच पण अचूक उपचार कळून
1: जातो. खूप छान सर. बरं सर, समजा एखादं पशुधन आजारी पडलं आणि ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये आणलं आणि त्याचं तपासणीही तुम्ही केल्यात, तर या तपासण्यांचा अहवाल आपल्याला किती वेळामध्ये मिळतो? बरं,
0: सिरमच्या ज्या चाचण्या आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम आलं, फॉस्फरस आलं, ग्लुकोज आलं, आपण सिरम ग्लुकोज सुद्धा करतो इथे, त्यानंतर सिरम क्रिएटिनिन आलं, LFT आणि KFT आलं, ह्या सिरमच्या जेवढ्या चाचण्या आहेत त्यांना अगदी 25 ते 40 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे रिझल्ट भेटून जातील सॅम्पल मिळाल्यापासून. आणि CBC वगैरे तर इन्स्टंट आम्हाला रिझल्ट देता येईल. मग कॅलिफोर्निया मस्टॅटिसद्वारे मस्टॅटिसची टेस्ट ताबडतोब देता येईल. असं म्हणजे वेळ लागणारी किंवा दोन दिवस लागणारी अशी कोणतीही टेस्ट आपल्या इथं होत नाही.
1: बरं सर, ह्या जे चाचण्या कराव्या लागतात अचूक निदान करण्यासाठी, तर या चाचण्यांसाठी काही शुल्क वगैरे आकारले जातं का? बरं,
0: शुल्क जे शासन निर्णयाप्रमाणे आहेत. शुल्क म्हणजे OPD ला जसे 10 रुपये आमच्याकडे, जसं LFT ला 20 रुपये घेतो आम्ही, ते जे काही शासन निर्णयाप्रमाणे सेवा शुल्क नगण्य सेवा शुल्क असणार आहे. असं म्हणजे मोठा सेवा, जसं एक्सरेला 100 रुपये आहे. या पद्धतीनं जे काही शासनाने ठरवून दिलेले आहेत निकष, त्या पद्धतीने आपल्याला सेवा शुल्क आकारला जातो.
1: म्हणजे शुल्क जास्त प्रमाणामध्ये नाही आहे असं म्हणायला काही चालत
0: नाही. शुल्क बिलकुल कमी प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांना परवडण्याजोगेच आहे.
1: खूप छान, खूप छान. बरं सर, पुढचा एक प्रश्न एक मला विचारावा असं वाटतो की तपासण्या करायचं म्हटलं की बरंच जीवावर जात असतं. आपण स्वतःची जरी तपासणी करायचं म्हणलं तर नको रे बाबा म्हणतो, तर पशुधनाची जरा गोष्ट वेगळीच असते असं म्हणायला काहीच हरकत नाही. इनकेस समजा आपलं जनावर आजारही पडलं आणि त्याचं तपासणी करायची गरजही पडू शकते, पण आपण जर ते टाळण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच्यापासून आपल्याला काय तोटा होऊ शकतो? बरं,
0: तोटा म्हणजे एक तर तुमचं जनावर वेळेवर दुरुस्त होणार नाही. जर समजा अनुभवी पशुचिकित्सक असले आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून डायग्नोस करून किंवा अचूक रोगाचं निदान करून उपचार केला तर 3 दिवसात बरा झाला तर तिथून तो वाचला. समजा जर समजा 3 ते 4 दिवसानंतर गेला परत, तो पशुचिकित्सक स्वतः म्हणतील की आता माझ्याने होणार नाही, मी रेफर करतो. पण तेवढी वेळ येऊच देऊ नये. जर समजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर आपल्याला वाटलं की कमी होतच नाही, आपल्याला पहिला डोस दिल्यानंतर 24 तासामध्ये आपल्याला जनावर आपलं खातंय किंवा काडी धरतंय का नाही धरतंय हे आपल्याला कळून जातं, तर तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, फरक पडतो का नाही या पद्धतीने विचार करून प्रोग्रेसिव्हली पहिल्या दिवशी 20% पडला समजा, तर दुसऱ्या दिवशी परत आणखी 25% पडेल. या हेतून जर समजा होत असेल ट्रीटमेंट तर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत थांबायला काही हरकत नाही आणि तिसऱ्या दिवशी कम्प्लिटली बंद होऊन जाईल. समजा रोगाचं निदान होऊन जाईल, उपचार होऊन जाईल. याच्या पुढे जर गेलं तर शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पशुचिकित्सकांना बोलून आपली पुढची चाचणी किंवा रेफर कुठं करून घ्यायचं आहे किंवा आमच्याकडे द्यायचं आहे किंवा एखाद्या तालुक्याच्या संस्थेला पाठवायचं आहे हे करणे गरजेचं आहे.
1: खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या पशुधनाला होणारा जो आजार आहे, झालेला आजार जो आहे, या आजाराचं अचूक निदान करण्यासाठी ज्या ज्या तपासण्या सरांनी सांगितल्या त्या करणं किती गरजेचं आहे हे सरांनी आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. बरं सर, शेवटी जाता जाता सर आपल्या पशुपालकांना आपण काय सल्ला द्याल आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: शेतकरी बंधूंना मला एकच विनंती

0: करायची आहे तुम्हाला, ज्यांच्याकडे दुधाळ जनावराचा मोठ्या प्रमाणावर तबेला किंवा गोठा आहे, तर तिथं नक्कीच दुधाळ जनावरांच्या कासाची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे. कारण मस्टायटिस किंवा दगडी हा रोग तुम्हाला जनावराचा घात होत नाही किंवा जनावर मरण पावत नाही, परंतु शेतकऱ्याचे मरण होते. हे असं बोललं काही चुकीचं नाही आहे. कारण काय, आर्थिक लॉस होतो त्यामध्ये. एक तर दुधाचा कमी होऊन जातो, दूध कमी होऊन जातं, दूध कमी झाल्यानंतर खाणं कमी करून टाकतं, मग परत पैसे याच्यामध्ये मेडिसिन हे. त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे होण्याअगोदर जी काळजी घ्यावी लागते ती काळजी घ्यावी, एवढंच मी शेतकरी बंधूंना विनंती करून सांगू इच्छितो.
1: खूप छान सर. खरंच शेतकरी बंधूंनो, आताच डॉक्टर तर्पेवार सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपलं जनावर जर आजारी पडलं तर आपल्या पशुधनाला जो आजार झालेला आहे त्याचं अचूक निदान होणं किती गरजेचं आहे आणि त्यावर उपचार होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. जर अचूक निदान होऊन त्यावर उपचार जर झाला तर निश्चितच आपण होणाऱ्या तोट्यापासून दूर राहू शकतो आणि निश्चितच आपण आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगली अशी माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण पशु चिकित्सेसाठी प्रयोगशाळेत रोग निदानाचं महत्व याविषयी डॉक्टर राजीव तर्पेवाड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: अगं पण झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वनवास बघून सारं गाव हसतंय तुम्हासनी.
0: का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
1: कवा कळायचं तरी तुम्हासनी?
0: मला नाहीये तुझं पटत.
1: नाहीच पटायचं. तुम्ही आपल्या तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकिसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीस कस झरझर तया.
0: अगं अंग मोडून काम केल्या बगार पोट भरल कसं कारभारणी?
1: असं काय लागतंय आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाईच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशिला मग.
0: असं काय काय घालणार आहेस मला?
1: माझ्या आईबाईच्या घरात मला काय कमी आया? ऐकून तरी घ्या.

0: पहिलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होई पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वाणला लात मारणारी नव माझी आई, तर हातातल्या फोडावानी झेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.
1: आता कसं बोललास बर, नवरा असावा तर असा
0: आणि बायको असावी तर अशी दो

0: कारभार नाही, सासूच्या घरात आल्यापासून चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामात न कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी आरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावाला दिला कापड धुवाया. दमा आई, अग आई, अग साबण कुठं आया?
2: नदी काची चिखल माती लावजा म्हणावा, साबण लावतूया. कुठल्या बॅलिशीत राहिवाय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: हे त्याच भ्या तुला का मला, आई बापा संग भांडून बायकूच्या तालात फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातन एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरियाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
2: मग तुला ते तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिखीच तोंड बघू नये, लेख बघावी नांत्याली आणि सून बघावी जाणत्याली.
0: मामी मला नाही नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
1: मीच आणलं होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत.
2: ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी अवया, नारळ ठेव आणि पड पाया, अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू, आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
2: आर जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर, तिच्या पोटा सारं काय खपत. आईचं आतळ तकलाच असत, माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये. माझही पोट पाणी पिकले बाबा.
0: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच आईचा, मी जातो.
2: बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं, म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अग ये घर फोडे, जा आपल्या नवऱ्या संग.
1: आई मी कवा नाही म्हटलं?
2: मला नाही तुझं गौड वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला येशील तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा
0: मामी, जातो मी. आस

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10 मिनिटापर्यंत.

विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबर श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रा आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब, सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA नं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS ION संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार

स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या चार आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या चार आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी डी